0: Mauritius.
1: 819 kilohertz पर ये है Radio Mauritius.
0: Radio Mauritius.
1: Radio Mauritius.
2: स्वर तरंग.
3: स्वर तरंग. संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, शुभ दुपार. मी आशा करते की आपण ठीक आहात, मस्त आहात, एनर्जिन करीत आहात ऑन रेडिओ मॉरिशस. तर 130 मिनिटांचा संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी. तर नक्कीच साध्या 2 वाजतापर्यंत आणि या पहिल्या गाण्याने कार्यक्रम सुरुवात करूया.

तर सिखो याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 119 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

शोधनो काल मराठी गीतकार वैभव जोशी यांचा वाढदिवस होता तेव्हा सॉरी मग पाणूस दे शोधनो आज जे मराठी गीतकार वैभव जोशी यांचा वाढदिवस आहे तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा या क्षणी त्यांनी जे लिहिलेलं गाणं ऐकूया आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.